मारी तेरा जोर गोपाला जियो। सदा सदा तू है सुखदाई, निम निम लागा तेरी पाई। कार कुमावा जे तुद पावा, जा तू देन दयाला जियो। प्रभ तू ते लेना तू मेरा कहना, प्रभ तुम ते लेना।